आज का निष्फल होती बाण। श्री रामासारख्या समर्थ वीराच्या तोंडचे हे उद्गार ऐकून इंद्रसारथी मातली किंचित हसला आणि म्हणाला, प्रभु असं न समजल्यासारखं काय बोलता? त्याच्या वधा करता पिता महास्त्राचा प्रयोग करा। देवानी जो रावणाच्या मृत्यूचा काल सांगून ठेवला आहे तो आता समीप आला आहे। मातलीच्या या भाषणानं श्री रामाना जणू स्मरण आलं आणि अगस्त्य ऋषींनी दिलेला दैदिप्यमान बाण त्यांनी धनुष्याला लावला। आकर्ण प्रत्यंचा ओढून त्यांनी तो बाण महाप्रतापी रावणाच्या दिशेनं सोडला। तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थलात जाऊन घुसला। त्यानं रावणाचं हृदय शतशहा विदीर्ण करून टाकलं। बाणाचा प्रहार होताच जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्य बाणही खाली पडलं। तो महा तेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला। राक्षस सैन्य वाट फुटेल तिकडे धावत सुटलं। वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला। सारे वानरगण रावण मेला, रामाचा जय झाला असं म्हणत आनंदानं नाचू लागले। अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौबती वाजू लागल्या। रामाच्या रथावर स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली। अप्सरा आणि गंधर्व यांचं विजयगीत कानी येऊ लागलं। देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला। दाही दिशांची मुखे उजळली, दाही दिशांची मुखे उजळली, कंप रहित ती अवनी झाली। रवि प्रभेते स्थिरता आली, पातली महद भाग्य वेला, भूवरी रावण वध झाला। साधु साधु वच वदती मुनिवर, साधु साधु वच वदती मुनिवर, छेडू लागले वाद्ये

किन्नर प्रमोद उषये भूलोकावर सुरांचा महारिपू मेला भूवरी रावण वध झाला. रणी जयाचे चाले नर्तन रणी जयाचे चाले नर्तन नृपा सहित हे विजयी कपिगण श्रीरामांचे करिती पूजन वाहुनी फुले पर्णमाला भूवरी रावण वध झाला. जय जय बोला उच्च रवाने जय जय बोला उच्च रवाने कल्प तरुंची फेका सुमने फेका रत्ने मणि भूषणे जयश्री लाभे सत्याला भूवरी रावण वध झाला. श्याम राम हा धर्मपरायण श्याम राम हा धर्मपरायण हा चक्रायुध श्री नारायण जगदुत्पादक त्रिभुवन जीवन मानवी राम रूप ल्याला भूवरी रावण वध झाला. हा उत्पत्ति स्थितिलय कारक हा उत्पत्ति स्थितिलय कारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक शरण्य एकच खल संहारक आसरा हाच ब्रह्मगोला भूवरी रावण वध झाला. वत्स लांछना धरुणी वक्षी वत्स लांछना धरुणी वक्षी संत सज्जना हा नित रक्षी हा सत्याचा सदैव पक्षी जाणतो हाच एक याला भूवरी रावण वध झाला. हा श्री विष्णू कमला सीता हा श्री विष्णू कमला सीता स्वयं जाणता असुन नेणता युद्ध करी हे जगता करिता दाखवी अतुल रामलीला भूवरी रावण वध झाला. भूवरी रावण वध झाला.